0: ऐं डीडी फ्रेडिश ते ॿुधी सघंदा आहियो।
1: हींअर पेश आहे प्रोग्राम सॼण तोखे ख़बर कहिड़ी।